सुप्रभात श्रोते हो. FM बँड 100.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. आज सोमवार, भारतीय सौर 18 ज्येष्ठ, शके 1948, म्हणजेच दिनांक 8 जून सन 2026. सकाळचे 5:58 झालेली आहेत. आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्राची ही सभा मंगलवाद्यानं सुरू करीत आहोत.

FM बँड 100.6 MHz वर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 8:30 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीत गंगा.

रवींद्र साठे यांनी गायलेली वैभव देशमुख यांची गीतरचना आताच आपण ऐकली. संगीतकार होते किरण कुमार पाटील. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया नीळकंठ मास्तर या चित्रपटातील गीत श्रेया घोषाल यांच्या स्वरात. गीतकार आहेत गजेंद्र हिरे आणि संगीतकार आहेत अजय अतुल.

अनिल खोप्रागडे यांच्या स्वरात श्रद्धा फराते यांची लिहिलेली गीतरचना त्याच आपण ऐकली. संगीतकार होते अनिल आगरकर. श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम गीत गंगा. कार्यक्रमात यानंतर स्वप्नील बांदोडकर आणि वैशाली सामंत यांच्या युगलस्वरात अश्विनी शेंडे यांची गीतरचना ऐकूया. संगीतकार आहेत निलेश मोहरीर आणि चित्रपटाचं नाव आहे लाल इश्क.

0: अवधूत गुप्ते आणि सहकाऱ्यांनी गायलेली प्रवीण दवणे यांची गीतरचना आताच आपण ऐकली. संगीतकार होते दीपक काणे. श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया गुपचूप गुपचूप या चित्रपटातील गीत सुरेश वाडकर यांच्या स्वरात. गीतकार आहेत मधुसूदन कालेलकर आणि संगीतकार आहेत अनिल अरुण.
1: पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले.

श्रोते हो, या गीताबरोबरच गीत गंगा हा कार्यक्रम आता संपन्न होत आहे. हा कार्यक्रम विविध भारतीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: विविध भारती का ये नागपुर केंद्र है। हमारा अगला कार्यक्रम चित्रलोक मुंबई केंद्र से रिले करेंगे।
1: बदला बदला सवय बदला।
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला। आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला। जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा। RBI सांगते जाणकार बना, सतर्क रहा।
3: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है।
4: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय। भारतात एक एक करून 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले। तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना। PM सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in।
0: हॅलो डॉक्टर, फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन। आज सोमवार दिनांक 8 जून 2026 सकाळी ठीक 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर

या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा आजचा विषय आहे कर्करोग. आपल्या प्रश्नांना उत्तर देतील डॉक्टर सुशील मानधनिया. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 आणि 2560101 तसेच 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर. आज दिनांक 8 जून 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.

0: कॅन्सर फाउंडेशन आणि मानधनी या कॅन्सर हॉस्पिटल हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रम आपण ऐकत आहात. आजचा कार्यक्रमाचा विषय आहे ओव्हरियन कॅन्सर आणि तज्ज्ञ आहेत डॉक्टर सुशील मानधनिया. श्रोते हो, तुम्ही आम्हाला थेट प्रश्न विचारू शकता. त्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067256010 आणि 5292266. नागपूर बाहेरून फोन करणाऱ्यांनी 0712 हा एसटीडी कोड जरूर लावावा. डॉक्टर सुशील मानधनिया, नमस्कार.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आज आपण चर्चा करणार आहोत ओव्हरियन कॅन्सर विषयी. ओव्हरियन कॅन्सर म्हणजे काय?
1: नमस्कार श्रोत्यांनो. ओव्हरीचा कॅन्सर म्हणजे कसं असतं की बच्चादानी होती आहे, बच्चादानी की आजूबाजू में ट्यूब्स असतात, त्याला म्हणतात फॅलोपियन ट्यूब्स, आणि ट्यूब अटॅच असते ओव्हरी. तर ओव्हरियन कॅन्सर जनरली हा ओव्हरीज कॅन्सर असतो, सोबत फॅलोपियन ट्यूब आणि पेरिटोनियम असं घेतो आपण, कारण की हे सगळे अवयव जे असतात ना एम्ब्रियोलॉजिकली एकाच जागेतून निघतात ते. तर ओव्हरी का कॅन्सर म्हणजे कॅन्सर ऑफ ओव्हरी, दॅट इज इन फिमेल्स विथ फॅलोपियन ट्यूब्स अँड पेरिटोनियम. तर हे असं ब्रॉड टर्म असते, कारण की यांचं ट्रीटमेंट जे असतो, यांचा ट्रीटमेंटचा प्लान जे असतो, ट्रीटमेंटचा सिक्वेन्स असतो एक सारखा असतो, म्हणजे एक दे आर ट्रीटेड लाईक एक ब्रॉडली असे ओव्हरियन मॅलिग्नन्सीज. और कैसा है कि आज का टॉपिक ओवरियन कैंसर लेने का हा उद्देश्य अस्तो कि ऑफ लेट वी आर सीइंग ना यंग ओवरियन मेलिग्नेंसीज. हमारे पास

0: डिपॉजिट्स आएगा, छाती में पानी आएगा, क्योंकि ये आपको बीमारी की एक्सटेंशन बता देगा. हनी लास्ट एंड मोस्ट इम्पॉर्टेंट थिंग इज टिश्यू.
1: अच्छा.
0: बीमारी का FNACJ जांच नहीं हो सकता इसमें.
1: अच्छा.
0: इसका जांच टिश्यू इम्पॉर्टेंट है बहुत, कारण की बायोप्सी किंवा कई पुष्कळ वेळ ना बायोप्सी नाही शक्य असते त्याच्यात, कारण की तुम्ही ट्युमरला बायोप्सी केले तर स्प्रेड होणं शक्यता राहतो, कारण की जर फक्त ओवरीला सीमित असलं तर. तर अशा कंडिशनमध्ये
1: हॅलो
0: तर हे जे बायोप्सी मी जे म्हणत आहे की जब बीमारी सिर्फ ओवरी से ही सीमित आहे, आपको ओमेंटम या पोटाच्या वरच्या आतमधल्या जे पडदा असतो जे आणि चरबीचा जे पडदा असतो त्याच्यावर जर दिसत नसलं तरच तुम्ही त्या ओवरीमध्ये तपासणी करणं शक्य असते. अदरवाइज यू विल गेट आउटसाइड, म्हणजे ओमेंटल बायोप्सी करू शकतो आपण. हम जो करते काही बार पेशंट नियरली 60-70% ना ओमेंटल हे पेशंट आयसायटिस घेऊन येतात, खूप पाणी असतो पोटात. तर इथे काय चूक असते हे मी सांगतो तुम्हाला.

0: FM बँड 100.6 मेगाहर्ट्सवर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. ऐकूया ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर हे

गी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. राज्यसभेच्या राज्यातल्या रिक्त झालेल्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राजेंद्र जैन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. काल रात्री पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही माहिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानं ही जागा रिक्त झाली आहे. या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. भंडारा गोंदिया जिल्ह्यातले प्रमुख नेते म्हणून ओळखले जाणारे राजेंद्र जैन हे 2010 साली भंडारा गोंदिया स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून आले होते. स्वयंपाकासाठीच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कालपासून 29 रुपयांची वाढ करण्यात आली. गेल्या 3 महिन्यातली ही दुसरी दरवाढ आहे. या वाढीमुळे मुंबईत घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 912.5 रुपयांवरून 941.50 रुपये इतकी झाली आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात वाढ होत असली तरी भारतात एलपीजी सिलेंडर जागतिक स्तरावरच्या सर्वात कमी दरात मिळत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया यासारख्या विकसित अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतात एलपीजी स्वस्तात असल्याचं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे. 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा राष्ट्रीय चाचणी संस्था एनटीएनं फेटाळला आहे. विद्यार्थी आणि पालकांमधल्या तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळीचं हे काम असल्याचं संस्थेनं समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित आहे. उमेदवारांना सुरक्षित आणि निष्पक्ष पद्धतीनं परीक्षा देता यावी यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं यात म्हटलं आहे. परीक्षेबाबतची समाजमाध्यमावरची आक्षेपार्ह सामग्री तात्काळ ओळखून सायबर गुन्हे शाखेला त्याबाबत माहिती दिली जात असून संबंधितांविरोधात कारवाई केली जाईल असं संस्थेकडून सांगण्यात आलंय. नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील कन्हान नदीत बुडून 3 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सहलीला आलेल्या 6 वर्षीय मुलांसह अन्य 2 जणांचा मृत्यू झाला. पाण्याचा अंदाज न आल्यानं 6 वर्षीय मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात 3 जणांचा मृत्यू झाला. बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात पिंपरी माळी गावाजवळ समृद्धी महामार्गावर आज पहाटे सुमारे 4 वाजताच्या सुमारास खासगी प्रवासी बसचा भीषण अपघात झाला. पुण्याहून नागपूरकडे जाणारी बाबा ट्रॅव्हल्सची लक्झरी बस पाठीमागून धडकल्यानं हा अपघात घडला. अपघातात सुमारे 25 प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी 11 जणांची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आलंय. उर्वरित जखमींवर मेहकर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलीस, रुग्णवाहिका आणि बचाव पथकांनी तातडीनं मदतकार्य राबवून प्रवाशांची सुटका केली असून अधिक तपास सुरू आहे. येत्या 2 दिवसात कोकणात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आणि मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल. नमस्कार.

0: बदला बदला सवय बदला.
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
0: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन

0: श्रोताओं, इस प्यारे से गीत के साथ आज का मधुमालती कार्यक्रम संपन्न करने की मैं दीप्ति झिपकाटे लेती हूँ आपसे इजाजत। नमस्कार। विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे। ऐकूया ठळक मराठी बातम्या।
1: आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गरिबांच्या कल्याणासाठी सरकारच्या 12 वर्षांच्या विकास प्रवासावर प्रकाश टाकला। यासंदर्भात समाजमाध्यमावरच्या संदेशात पंतप्रधानांनी गेल्या 12 वर्षात भारतानं अनेक परिवर्तनांचा अनुभव घेतला आहे आणि या बदलांच्या केंद्रस्थानी गरीब आणि वंचितांचं कल्याण हेच राहिलं असल्याचं सांगितलं। सरकारला नेहमीच अंत्योदय या संकल्पनेतून प्रेरणा मिळाली आहे। तसंच अनेक दशकांपासून विकासाच्या प्रक्रियेत मागे राहिलेल्या घटकांपर्यंत विकासाचे लाभ पोहोचवणं निरंतर उद्दिष्ट राहिलं असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे। राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गडचिरोलीमध्ये आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांशी काल संवाद साधला। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निर्धारानंतर गडचिरोली जिल्ह्यातला नक्षलवाद जवळपास संपुष्टात आला आहे। त्या अनुषंगानं विविध विकास कामांचं नियोजन आणि आढावा घेण्यासाठी अग्रवाल आणि दाते यांनी नवेगाव इथल्या नवजीवन वसाहतीला भेट दिली। आत्मसमर्पित नक्षलवाद्यांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असून शासनाच्या विविध योजनांचा त्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन मुख्य सचिव अग्रवाल यांनी केलं।

0: राज्यात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि अशा प्रकारच्या पदार्थांविरोधात अन्न आणि औषध प्रशासन विभागानं मोठी कारवाई केली आहे. 1 ते 5 जून दरम्यान राज्यभर टाकण्यात आलेल्या 195 धाडींमध्ये 192 जणांना अटक करण्यात आली असून सुमारे 1,99,00,000 रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आलाय. शेतकऱ्यांना कर्जमाफी देणाऱ्या शासन आदेशाच्या प्रतीची होळी करून बीड जिल्ह्यात खांडे पारगाव इथं शेतकरी हक्क मोर्चानं या निर्णयाचा निषेध केला. शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ होईल असं आश्वासन नागपूर आंदोलनाच्या वेळी सरकारनं दिलं होतं, पण कर्जमाफी करताना सरकारनं अनेक जाचक अटी लादल्या आहे. यामुळे 80 ते 90% शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार असल्यानं या अटी शर्ती काढून टाकाव्या अशी मागणी शेतकरी हक्क मोर्चानं केली आहे. महसूल गुप्त संचालनालयाच्या मुंबई विभागानं ऑपरेशन गोल्डन नेक्सस या अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुमारे 5 कोटी रुपये किमतीची 3 किलो सोनं जप्त केलं. या प्रकरणात 3 बांगलादेशी आणि श्रीलंकन ट्रान्झिट प्रवासी, विमानतळावरचे 3 कर्मचारी तसंच 1 सोनार अशा 9 जणांना अटक करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात आरोपींनी सोनं स्वतःच्या शरीरात लपवून भारतात आणल्याचं समोर आलंय. तसंच विमानतळावरही काही कर्मचाऱ्यांनी हे सोनं वितरणासाठी विमानतळाबाहेर नेण्यास मदत केल्याचा आरोप आहे. गोव्यात मडगाव इथं झालेल्या सॅफ महिला अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत भारतानं विक्रमी 6वं विजेतेपद पटकावलं. काल झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघानं गतविजेत्या बांगलादेशचा 3-1 असा पराभव केला. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6:05 ऐकता येईल. नमस्कार.
1: विविध भारती का ये नागपुर केंद्र है. ठीक 12 बजे हिंदी समाचार दिल्ली केंद्र से रिले करेंगे.

0: वाढते शहरीकरण लक्षात घेता गरजेनुसार सुलभ दळणवळणाकरता पायाभूत सुविधांची कामं हाती घेण्यात यावी अशा सूचना त्यांनी केल्या. मान्यता देण्यात आलेल्या 65 कामांमधील संबंधित रस्त्यांवरील 25,000 ते 1,00,000 ट्रेन व्हेईकल युनिट असलेल्या आणि कमीत कमी भूसंपादन आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांची कामं प्राधान्यानं पूर्ण करण्यात यावी असंही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली असून या कालावधीत गरिबांच्या कल्याणासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांवर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. यासंदर्भात समाजमाध्यमावरच्या संदेशात त्यांनी गेल्या 12 वर्षात भारतानं अनेक परिवर्तनांचा अनुभव घेतला आहे आणि या बदलांच्या केंद्रस्थानी गरीब आणि वंचितांचं कल्याण हेच राहिलं असल्याचं म्हटलं आहे. सरकारला नेहमीच अंत्योदय या संकल्पनेतून प्रेरणा मिळाली आहे. तसंच अनेक दशकांपासून विकासाच्या प्रक्रियेत मागे राहिलेल्या घटकांपर्यंत विकासाचे लाभ पोहोचवणं हे निरंतर उद्दिष्ट राहिलं असल्याचं त्यांनी नमूद केलं. थेट लाभ हस्तांतरण आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून लोकांना थेट आणि पारदर्शकपणे मदत पोहोचत आहे. यामुळे गळती कमी झाली, कार्यक्षमतेत वाढ झाली असून आणि शासनावरील विश्वास अधिक दृढ झाला असल्याचं पंतप्रधान म्हणाले. केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली आहे. या 12 वर्षांमध्ये सरकारनं PLI म्हणजेच प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्हच्या माध्यमातून उत्पादन क्षमता विकासाला चालना देण्याचा उपक्रम राबवलाय. या उपक्रमाविषयी सांगत आहे CIIT राष्ट्रीय अध्यक्ष BC भरतिया.
1: जो हमारी सरकार ने PLI प्रोडक्शन लिंक इंसेंटिव दिया है, तो ऐसा ब्लैंकेट नहीं दिया. जहां जहां हमारे को आयात करना होता था और वो क्षेत्र जहां निर्यात को बढ़ा सकते थे, विदेशी मुद्रा का भंडारण बड़ा करना है, ये चीजों को ध्यान में रख के 14 वस्तुओं को चिन्हित करके और उनको 1% से 20% इंसेंटिव देना, उनको प्रोत्साहन देना कि और प्रोडक्शन करो, जो लोग नहीं है वो भी इस काम में आओ, ताकि देश हित में हम आगे बढ़ सके.
0: राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त झालेल्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ उपस्थित होते. तसंच भाजपा नेते आशिष शेलार आणि शिवसेना नेते भरत गोगावले हे देखील उपस्थित होते. उद्या अर्जांची छाननी होणार आहे. दरम्यान पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवार दिला गेला नाही, त्यामुळे जैन यांचा विजय निश्चित मानला जातोय. भंडारा गोंदिया जिल्ह्यातले प्रमुख नेते म्हणून ओळखले जाणारे राजेंद्र जैन हे 2010 साली भंडारा गोंदिया स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून आले होते. आकाशवाणीच्या स्थापनेला 90 वर्ष पूर्ण होत आहे. आजच्याच दिवशी 8 जून 1936 रोजी इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचं नाव बदलून ऑल इंडिया रेडिओ ठेवण्यात आलं. स्वातंत्र्यानंतर ऑल इंडिया रेडिओचा वेगानं विस्तार झाला आणि 1956 मध्ये आकाशवाणी हे नाव स्वीकारण्यात आलं. आज आकाशवाणीची 591 केंद्र देशभरात कार्यरत आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी संस्थेचं अभिनंदन केलंय. आकाशवाणीच्या माध्यमातून एक भारत श्रेष्ठ भारत ही भावना अधिक दृढ झाली असल्याचं रिजिजू यांनी नमूद केलं. ते म्हणाले,
2: बहुत खुशी के साथ पूरे आकाशवाणी परिवार को बधाई देता हूं. 90 साल आपने पूरा किया है. 90 साल पूरा होने पर मेरे शुभकामनाएं हैं. पूरा देश आकाशवाणी के साथ जुड़ा हुआ है. आकाशवाणी के माध्यम से हमारा भारत एक भारत श्रेष्ठ भारत रहे, मेरा यह शुभकामना.
0: भव्य दिव्य इमारतीपेक्षा त्या इमारतीतून चालणारा कारभार किती लोकहिताचा, पारदर्शक आणि जनतेसाठी उपयुक्त आहे हे अधिक महत्वाचं आहे. शासनाच्या योजना आणि सेवा पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोचल्यास विकासाचा खरा अर्थ साध्य होतो, असं प्रतिपादन राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश रामदास कदम यांनी व्यक्त केलं. मेहकर तालुक्यातील सुमारे 41 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांमध्ये अद्ययावत अभ्यासिका, तलाठी आणि महसूल कार्यालय तसंच पंचायत समिती इमारतींचं उद्घाटन आणि लोकार्पण आज राज्यमंत्री कदम यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. बुलडाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर मेहकर तालुक्यातल्या पिंपरीमाळी गावाजवळ आज पहाटे खासगी प्रवासी बसच्या भीषण अपघातात 25 प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी 11 जणांची प्रकृती गंभीर आहे. पुण्याहून नागपूरकडे जाणारी बाबा ट्रॅव्हल्सची लक्झरी बस समोरच्या ट्रकला पाठीमागून धडकल्यानं हा अपघात घडला.
3: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्रांची यादी जाहीर झाली आहे. ही परीक्षा देशातल्या 551 केंद्रांवर 2 ते 5:15 या वेळेत लेखी पद्धतीनं होणार असून परदेशातल्या 14 शहरांमध्येही होणार आहे. प्रवेशपत्र आणि

इतर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाशी संपर्कात राहण्याचं आवाहन एनटीएनं केलं आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट यूजी परीक्षा यंदा 3 मे रोजी घेण्यात आली होती, मात्र पेपर फुटल्यामुळे एनटीएनं ही परीक्षा रद्द केली होती. सीबीआय सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहे. दरम्यान येत्या 21 जूनला होणाऱ्या या फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्या, वाढती महागाई तसंच पेट्रोल डिझेलच्या दरवाढीच्या निषेधार्थ विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीनं आज नागपुरातील गणेशपेठ बस स्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलकांनी हातात विविध मागण्यांचे फलक घेऊन सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी केली. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचं कंबरडं मोडलं असून जीवनावश्यक वस्तूंच्या किमती सातत्यानं वाढत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. इंधन दरवाढीवर तातडीनं नियंत्रण आणावं तसंच शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनामुळे काही काळ परिसरातील वाहतुकीवर परिणाम झाला होता. महायुती सरकारनं जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी फसवी असून ती अनेक अटी शर्तींनी युक्त असल्याची टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात केली. आघाडी सरकारच्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या लाखो शेतकऱ्यांना नव्या योजनेतून वगळण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यावर दुष्काळाचं सावट असून शेतकरी आणि सामान्य जनता अडचणीत असल्यानं मुख्यमंत्री यांनी तातडीनं सर्वपक्षीय बैठक बोलवावी अशी मागणी त्यांनी केली. नागपूर जिल्ह्यात पर्यावरणपूरक पर्यटनाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनं निसर्ग पर्यटन विकासासाठी विशेष प्राधान्य दिलं असून 48.40 हेक्टर शासकीय जमीन वनविभागाकडे हस्तांतरित करण्यास शासनानं मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यात निसर्ग पर्यटन विकासाला मोठी गती मिळणार आहे. यामध्ये मौजा बेल्लोरी खुर्द इथं सर्वे क्रमांक 81 मधील 30.40 हेक्टर आर क्षेत्र तसंच चंपा इथल्या सर्वे क्रमांक 116 पहाड खडक मधील 18 हेक्टर आर क्षेत्र यांचा समावेश आहे. सदर जमीन उपवनसंरक्षक नागपूर वनविभाग नागपूर यांच्या नावे भोगवटा मूल्यरहित आणि महसूलमुक्त स्वरूपात मंजूर करण्यात आली आहे. आषाढी यात्रेसाठी लंडन ते पंढरपूर ही पहिली ग्लोबल दिंडी काल लंडन इथून मार्गस्थ झाली. ही दिंडी 11 देश आणि 50 दिवसांचा प्रवास करून शेकडो भक्तांसह आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात पोहोचणार आहे. दरम्यान आषाढी वारीसाठी देहू इथून संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा 7 जुलै तर आळंदी इथून संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा 8 जुलै रोजी मार्गस्थ होणार आहे. आज संध्याकाळच्या सुमारास नागपूर शहरात काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली. नागपूरसह गोंदिया, वर्धा, अमरावती, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या सर्व जिल्ह्यांमध्ये आगामी काही तासांसाठी मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा आणि अत्यंत हलक्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. येत्या 12 तारखेपर्यंत विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमानाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. याशिवाय नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच राज्यात वेगानं होते आहे. आजपर्यंत मान्सूननं सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये प्रवेश केल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. महाराष्ट्रातील रेल्वे मार्ग फाटक रहित करण्यासाठी राज्यात पायाभूत सुविधा उभारण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस विदर्भातील माजी आमदार राजेंद्र जैन यांचा उमेदवारी अर्ज दाखल. नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्रांची यादी जाहीर. गैरप्रकार टाळण्यासाठी कडक उपाययोजना आणि इंधन दरवाढीच्या निषेधार्थ विदर्भ राज्य आंदोलन समितीची नागपुरात निदर्शनं. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोते हो, जून महिना म्हणजे पावसाळ्याची सुरुवात, म्हणजेच मृग नक्षत्राची सुरुवात. मृगाची सुरुवात झाली तरी उन्हाची उष्णता, उकाडा अजूनही संपलेला नाही. प्रत्येकासमोर हाच प्रश्न की कधी पडणार पाऊस आणि कधी मिळणार या गर्मीपासून मुक्तता. सारी चराचर वाट पाहती तुझी आतुरतेने, तृप्त करी तन मनाला बरसून हर्षाने. ऐकूया रचना खडीकर यांनी गायलेलं बालगीत. वंदना विटणकर यांच्या गीताला स्वरस्वाज चढवला आहे मीना खडीकर यांनी.

मध्ये मध्ये आभाळ भरून येतंय, गार वाराही सुटतो. आता फक्त आपल्याला एकाच गोष्टीची प्रतीक्षा आहे, म्हणजेच पावसालाच आळवूया आणि आलेल्या पावसांच्या सरींचा आनंद घेऊया. ऐकूया पुष्पा पागधरे यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत, संगीत श्रीनिवास खळे यांनी दिलं आहे.

ऐकत आहात मराठी गीतांचा कार्यक्रम सांजधारा, आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्रावरून एफ एम बँड 100.6 MHz. श्रोते हो, पावसाची थेंब, ओल्या मातीचा सुगंध आणि थंडगार वाऱ्याची झुळूक किती आल्हाददायक वाटते ना. हा विचार मन सुखावून जातो. इरादा पक्का या चित्रपटातलं गीत ऐकूया क्षितिज तारे आणि निहिरा जोशी यांच्या युगलस्वरात. शब्दरचना अश्विनी शिंदे यांची, संगीतकार आहेत निलेश मोहरीर.

बालपण परतायला हवं. बालपणीचा तो रिमझिम पाऊस आणि डबक्यात उडी मारण्याची मजा काही औरच असते. योगेश खडीकर यांच्या आवाजात वंदना विटाणकर यांचं गीत ऐकूया. स्वरबद्ध केलं आहे मीना खडीकर यांनी.

श्रोते हो, ढगांना पण पाऊस होऊन बरसण्याची इच्छा असते बरं का, म्हणूनच तर ते आकाशात जमावतात. पाऊस आपल्यासोबत नूतनीकरणाची भावना घेऊन येतो, जुने धुऊन टाकतो आणि नवीनसाठी मार्ग मोकळा करतो. साधना सरगम यांच्या स्वरात ऐकूया सुनीता मुलकुलवार यांचं गीत. या गीताला स्वरबद्ध केलं आहे उदय अभिजीत यांनी.

श्रोते हो, पावसाळा म्हणजे निसर्गाची सुंदर कविता जी प्रत्येकाच्या मनात घर धरते. पावसाच्या पाण्याने मनातील दुःख धुऊन निघून जातात, उरतो फक्त आनंद. हिरवेगार झालेले रान आणि शेतातली फुलपानं आनंदाने डोलू लागतात. लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात ऐकूया सर्जा चित्रपटातलं गीत. काव्यरचना नादो महानोर यांची, संगीतकार आहेत हृदयनाथ मंगेशकर.

श्रोते हो, जेव्हा हलकासा पाऊस येऊन निघून जातो तेव्हा आकाशाकडे बघा, कसा इंद्रधनुष्य आपल्या सात रंगाचा पिसारा फुलवून उभा असतो. अरुण दाते यांच्या आवाजात ऐकूया प्रवीण दवणे यांची शब्दरचना, संगीत यशवंत देव यांचं आहे.

0: या गीताबरोबरच आजचा हा मराठी गीतांचा कार्यक्रम सांजधारा आम्ही संपवित आहोत. आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. आता ऐकूया ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ संजय जानराव ढोबळे यांची राष्ट्रीय स्तरावरील ल्युमिनिसेन्स सोसायटी ऑफ इंडियाच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. ल्युमिनिसेन्स विषयातील त्यांच्या 33 वर्षांच्या उल्लेखनीय संशोधन कार्याची दखल घेत ही निवड करण्यात आली. डॉ ढोबळे यांनी 1072 संशोधन निबंध, 33 आंतरराष्ट्रीय पुस्तके आणि 103 पेटंटच्या माध्यमातून महत्वपूर्ण योगदान दिले असून ते सलग 6 वर्षे जगातील अव्वल 2% वैज्ञानिकांच्या यादीत स्थान मिळवत आहेत. नागपूरच्या सीएससी ऑलराऊंडर्स हिमालयन कॅम्प 2026 अंतर्गत आयोजित भृगू लेक ट्रेक नागपूरच्या 8 युवक युवतींनी यशस्वीरित्या पूर्ण केला. हिमाचल प्रदेशातील सुमारे 14,100 फूट उंचीवरील या मोहिमेत 16-17 वयोगटातील 8 ट्रेकर्सनी गाठलेल्या नयनरम्य भृगू सरोवरापर्यंत मजल मारली आहे. राज्यातल्या रस्ते सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या अतिभार आणि इतर अवैध मालवाहतुकीच्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी परिवहन आयुक्त कार्यालयाने राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. या मोहिमेअंतर्गत राज्यातल्या विविध आरटीओ कार्यालयांच्या पथकांना इतर जिल्ह्यांमध्ये पाठवून संयुक्त तपासणी करण्यात येणार आहे. दोषी आढळणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आतापर्यंत देशात 4 कोटीहून अधिक घरं बांधल्याचं केंद्रीय गृहनिर्माण आणि शहर विकास मंत्री मनोहरलाल यांनी म्हटलं आहे. या घरांमध्ये नळाचं पाणी, गॅस आणि शौचालय या मूलभूत सुविधा उपलब्ध असल्याचं त्यांनी सांगितलं. या सुविधांमुळे घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांचं जीवन सुरक्षित आणि सुसह्य झाल्याचं मनोहरलाल यांनी म्हटलं आहे. विदर्भात आज नागपूर इथं सर्वाधिक 43.2 दशांश इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. त्यापाठोपाठ वर्धा इथं 42.5, अमरावती, यवतमाळ आणि गोंदिया इथं 42.2 दशांश इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. ब्रिक्स संघटनेचं अध्यक्षपद सध्या भारताकडे असून ब्रिक्स देशांच्या कृषी मंत्र्यांची आणि शेतीविषयक कृती गटाची महत्वाची बैठक उद्यापासून मध्य प्रदेशात इंदूर इथं होणार आहे. या बैठकीतल्या चर्चेमुळे ब्रिक्स देशांमधल्या कृषीविषयक सहकार्याला नवी दिशा मिळेल असा विश्वास केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी व्यक्त केला आहे. याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल. नमस्कार.
0: आकाशवाणी नागपूर का ये विविध भारती केंद्र है. एफएम बैंड 107.6 MHz पर 7 बज चुके हैं. हमारा अगला कार्यक्रम जयमाला सुनिए मुंबई केंद्र से कुछ ही पलों में.

0: श्रोता, अभी आप सुन रहे थे कार्यक्रम चित्रलोक. आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे, FM बँड 100.6 MHz. आता ऐकूया ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे. महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत करण्यात येणाऱ्या 131 पैकी पहिल्या टप्प्यातील 65 कामांना आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महारेलच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. महाराष्ट्रात रेल्वे फाटक मुक्त होण्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्यात याव्यात, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट UG 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्राची यादी जाहीर झाली आहे. ही परीक्षा देशातल्या 551 केंद्रावर दुपारी 2 ते 5 या वेळात लेखी पद्धतीनं होणार असून परदेशातल्या 14 शहरांमध्येही होणार आहे. प्रवेशपत्र आणि इतर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाशी संपर्क राहण्याचं आवाहन NTA केलं आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या जून जुलै 2026 होणाऱ्या परीक्षांचं प्रवेशपत्र आजपासून उपलब्ध झालं आहे. मंडळाच्या संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाऊनलोड करता येईल. मंडळाच्या कार्यकक्षेतल्या सर्व माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रवेशपत्रांची छापील प्रत विद्यार्थ्यांना द्यावीत. यासाठी कुठलंही शुल्क आकारलं नसून प्रवेशपत्रावर मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांची स्वाक्षरी आणि शिक्का असावा, असे निर्देश मंडळाने दिले आहेत. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या 2026 ते 2031 या पंचवार्षिक कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीत निर्माता मेघराज राजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील समर्थ पॅनल

ने एक हाती विजय मिळवत वर्चस्व कायम राखले आहे. थेट निवडणुकीसाठी झालेल्या 14 जागांपैकी सर्व 14 जागांवर समर्थ पॅनलचे उमेदवार विजयी झाले, तर विरोधी चित्रकर्मी पॅनलला एकही जागा मिळवता आली नाही. हवामान. नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच राज्यात वेगानं होत आहे. येणाऱ्या काही दिवसात विदर्भात पावसाचं आगमन होण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल. नमस्कार.

0: आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. FM बँड 100.6 MHz. 8:45 दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आम्ही सहक्षेपित करू काही क्षणातच.
1: ये विविध भारती है. थोड़ी देर में आप सुनेंगे समाचार.